आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्रोते मंडळी, कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण आपले आराध्य दैवत गणपतींपासून करतो, हो ना? तर चला ऐकूया हे भक्तिगीत.

वाह, या भक्तिरसाने ओथंबलेल्या गीताने वातावरण मंगलमय झाले. आपण आत्ताच ऐकले लताताईंच्या मंजूळ स्वरातील पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले आणि शांता शेळके ह्यांनी रचलेले हे भक्तिगीत. आपल्याला नक्कीच आवडले असणार. श्रोते हो, आपण ऐकत आहात इंदूर आकाशवाणीचा मराठी कार्यक्रम आणि मी आहे आपली निवेदिका रेवती संत. श्रोते हो, गणेशाला बुद्धी, विवेक आणि नव्या शुभारंभाचे दैवत मानले जाते. विकास, प्रगती आणि नव्या संकल्पांची प्रेरणा देणाऱ्या या मंगल वातावरणात देशाच्या प्रगतीसाठी राबविण्यात येत असलेल्या काही महत्त्वाच्या सरकारी उपक्रमांकडे आपण नजर टाकूया. PM सूर्यघर मोफत वीज योजना, या योजनेअंतर्गत घरांवर सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान व दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळण्याचे उद्दिष्ट. राष्ट्रीय उद्यमिता विकास परियोजना, या योजनेअंतर्गत युवकांमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी सुरू केलेला हा उपक्रम आणि कौशल्य विकास व व्यवसाय उभारणीसाठी मदत. भारत इनोवेट्स, या योजनेअंतर्गत स्टार्टअप्स, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यासाठी नवीन उपक्रम व भारताला जागतिक नवोन्मेष केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट. तर आत्मनिर्भर, सक्षम आणि विकसित भारताच्या दिशेने टाकली जाणारी ही पावले निश्चितच आशादायी आहेत. आणि श्रोते मंडळी, नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी केवळ आर्थिक प्रगतीच नव्हे तर उत्तम आरोग्य पण तितकेच महत्त्वाचे आहे. आणि म्हणूनच 2014 युनायटेड नेशन्सने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून घोषित केला. आणि तेव्हापासून जगातील अनेक देशांमध्ये हा दिवस उत्साहाने,

0: योग शिक्षक प्रशिक्षण तसेच योग रिट्रीट्स आयोजित करतात. यांचा योग प्रवास वयाच्या 8व्या वर्षी सुरू झाला. सुरुवातीला राष्ट्रीय स्तरावर योग क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होत अनेक पदके जिंकली आणि त्यानंतर योगालाच स्वतःचे करिअर व जीवनकार्य म्हणून निवडले. आज एक युवा उद्योजक म्हणून पारंपरिक योगविद्येला आधुनिक जीवनशैलीशी जोडण्याचे काम करत आहेत हे. तर चला ऐकूया ही मुलाखत.
1: नमस्कार अखिल, आकाशवाणीच्या वतीने मी आपले खूप खूप स्वागत करते. आपण कसे आहात?
2: नमस्कार ताई, खूप खूप धन्यवाद सगळ्यात आधी तुमचा आणि आकाशवाणीचा खूप खूप आभार की तुम्ही योग दिवस निमित्त मला बोलवलंय. मी खूप छान आहे, तुम्ही कसे आहात?
1: मी पण छान. योग दिवस कालच होऊन गेला तर आता आपण योग दिवसाबद्दलच बोलूया. हा मागचा पूर्ण आठवडा जो होता तो योग आठवडाच होता. तर तुम्हाला योगाची कसं काय आवड उत्पन्न झाली? म्हणजे तुमचं वय पाहता आत्ताचे मुलं अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्यांना आवडच नाही त्याची. तर तुम्हाला इतकं लहान वयामध्ये योग करताना पाहून, क्लासेस घेताना पाहून आश्चर्य वाटतं. तर तुम्हाला त्याची गोडी कशी आणि केव्हापासून लागली?
2: तुम्हाला सांगायचं तर 8 वर्षाचा होतो मी जेव्हा मी योगची प्रॅक्टिस करणे स्टार्ट केलं. आता काय झालं की शाळेमध्ये होतो आणि शाळेमध्ये सिनियर्सला बघायचो तर ते योग करायचे. सगळ्यांना आवड असते की आपण पण शीर्षासन करायचं, आपण पण हॅमस्टँड करायचं, तर ती एक आवड होती. मग मी सरकडे गेलो आणि म्हटलं की मला योग स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असती, एक प्रतिस्पर्धा असती की ते खेळायचं आहे. तर त्यांनी म्हटलं की त्याकरता तुला हे करावं लागेल, तू करू शकतो का? मी घरी गेलो आणि प्रयत्न केला की मी करू शकतो की नाही करू शकतो. तर देवाच्या कृपेने जमलं मला एक दोन दिवसातच. 2 दिवसानंतर मी गेलो सरकडे की मला जमलं आहे, आता तुम्ही मला कॉम्पिटिशनमध्ये झाडा. तर त्यांनी म्हटलं की ठीक आहे, आता तू केपेबल झाला आहे, तुम्ही झाडतो, पण तुला निरंतर अभ्यास करावे लागेलच. तुम्ही म्हटलं की ठीक आहे. तर अशी एक आवड फक्त शीर्षासनमुळे तुम्ही म्हणू शकता की बघून बघून सिनियर्सला की आपण पण करू शकतो का, नाही करू शकतो, आपण पण फ्लेक्झिबल आहे, आपण पण करू शकतो, आसन लावू शकतो, पुष्कळशा गोष्टी ते करू शकतो. असं मग स्टेट लेवल कॉम्पिटिशन खेळलं, मग नॅशनलवर चालला गेला, नॅशनलवर पण मेडल जिंकले. तर मग करत गेलो असं 10वी 11वीपर्यंत पुष्कळशे कॉम्पिटिशन पण खेळले आणि मेडल पण जिंकून घेतले त्याच्यानंतर. मग जेव्हा कोविड आलं तर तेव्हा मला असं वाटलं की जे आपलं स्वास्थ्य आहे आणि जे आपले श्वास किंवा शरीर आहे त्याच्याहून जास्त मूल्यवान आयुष्यात काहीच नाही आहे. आणि कोविड आलं तर सगळ्या दूरच कोणाला काही कळे ना की काय करायचं काय नाही करायचं. पण मी हे बघितलं की जे जे लोक प्राणायाम करत होते त्यांना खूप फरक पडला त्याच्याने. आणि डॉक्टरनीसुद्धा हेच म्हटलं की तुम्हाला कधी ब्रेथलेसनेस झाली तर तुम्ही एक प्रकारचं योगासन करा किंवा पालथे लेटून जा किंवा आपली उशी जी असती ते गुडघ्या खाली ठेवून घ्या. योगासन करायची एक पद्धती असते तर ते लोक करू लागले. तर त्याच्याने मला हे अनुभव आलं की जे गोष्ट आपल्याकडे आहे ते आपल्याकडून दुसऱ्यांना भेटती आहे, त्यांच्या आयुष्यात आपण काही बदल घडवू शकतो, तर ते आपल्याला करायला पाहिजे. आणि देवाच्या कृपेने ते आपल्याला भेटलं आहे तर लोकांना दिलं पाहिजे. तर कोविडमध्ये असं मनात विचार आलं की हे करावं आणि मग लोकांना शिकवलं, लोकांचं रिस्पॉन्स छान राहिलं. मग त्याच्यानंतर क्लासेस चालू केली, कंपनी फॉर्म केली आणि बाकी चाललं होता.
1: तुमच्या कंपनीसाठी तुम्हाला खूप खूप अभिनंदन. आजच्या काळात योगाचं महत्त्व लोकांमध्ये वाढताना दिसतं, ह्यामागे कुठली विचारसरणी पुन्हा जागृत होते आहे?
2: हे गोष्ट अगदी खरी आहे. मी म्हणेल की योग आधीपासून जिवंत होतं, ते फक्त सोशल मीडियाचं जोर आता येऊन गेलं आहे तर ते जास्त आपण बघू शकतो. म्हणजे रील जास्त बघू शकतो, तुमच्याकडे यूट्यूब शॉर्ट्स येऊन गेले, पॉडकास्ट येऊन गेले, इंटरव्ह्यू आपण करतोच आहे. तर अवेअरनेस जे आपण म्हणतो की लोकांना जागरूकता एक योगामुळे येऊन गेली आहे. दुसरं योगाचं जे योग आसनाचं आणि प्राणांचं इम्पॅक्ट कोविडचा काळी जे लोकांनी बघितलं आहे त्याच्यामुळे अजून लोक जागृत होऊन गेले की आपण जे जीवनशैली वाटचाल आपण आपल्या जीवनाची करतो त्याच्यामुळे आपल्याला द्यायकरता काही टाईम उरलेलाच नाही. आणि काही टाईम उरलेला नाही आहे तर असं करून चालणार नाही, कारण आपण स्वस्थ राहिलो तर आपण काही काम करू शकतो. आपणच स्वस्थ नाही तर आपण काहीच करू नाही शकत.

0: गोष्ट आहे.
1: तर त्याच्यामुळे लोकांना असं वाटलं की आता नियतीचं काही म्हणणं खरं नाहीये. म्हणजे कोविड जसं काळ आपण बघितलं की एकदम पुष्कळशे लोक गेले, तर आपण हेच करू शकतो की जेव्हापर्यंत पण जिवंत आहे तेव्हापर्यंत एक स्वस्थ रीतीने आपल्या आयुष्यात आपली वाटचाल व्हावी. तर त्याच्यामुळे योग आपल्याला करावा नियमितप्रमाणे.
2: आजच्या जीवनशैलीत ताणतणाव वाढत चालला आहे आणि मानसिक आरोग्यासाठी योग हा किती आणि कसा उपयुक्त आहे, कारण आजची जी पिढी आहे ती त्याच्याने त्रासवलेलीच आहे.
1: एकदम खरं आहे, कारण आजकाल जसं आपण बघतोय की रोजचे लोकांचे काम आहे, सकाळी 6 वाजतापासून तर रात्री 10 वाजेपर्यंत माणसाला बिलकुल टाइम आहेच नाही, आणि कंटिन्युअसली तो काही ना काही धावतोय. जर का तुम्ही म्हटलं की शनिवार रविवार जरी आला तर शनिवार रविवारी घरचे कामं असतात, तर त्याच्या मागे धावतो. ऑफिसचं काम संपलं की घरचे कामामागे धावतो. तर या सगळ्या प्रकरणात आपण आपल्याला टाईम देणं विसरून जातो. तर जेव्हा हे सगळं होतं तर गरजेचं हे आहे की तुम्ही आपल्यासोबत दिवसामध्ये 10 मिनटं बसा, हे सगळ्यात जास्त गरजेचं आहे. कोणासोबत नाही, फक्त स्वतःसोबत 10 मिनटं बसा आणि विचार करून घ्या की काय विचार तुमच्या मनात चालले, काय शारीरिक आरोग्य तुम्हाला आहे आणि काय उपचार तुमचे चाललेले, तुम्हाला कुठे कम्फर्ट वाटतंय बॉडीमध्ये आणि कुठे डिस्कम्फर्ट वाटतंय. श्वास जी आहे आपली, त्याचं नियंत्रण तुमच्या शरीरात कसं आहे, कारण तुम्ही बघितलं असेल की तुम्हाला जर का राग आला तर श्वास एकदम तुमची शेलो होऊन जाते किंवा हेवी होऊन जातं ज्याला आपण म्हणतो. एकदम तुम्हाला कधी मी बगीच्यामध्ये घेऊन गेलो आणि सुगंधित खुशबू येते तर तुम्हाला असं वाटेल की निसर्ग खूप सुंदर आहे आणि तुम्हाला आतमधून पण प्रसन्नता वाटणार आहे. तर जसं तुम्ही आपल्या आजूबाजूचे लोक असतात तसे तुम्ही होऊन जातात, तर त्याच्याकरता तुम्ही स्वतःसोबत बसून एक 10 मिनटं जरी आपल्या श्वासावर नियंत्रण ठेवून त्याला स्थिरता दिली तर तुमचं पूर्ण दिवस खूप खुशालपणे संपता.
2: तर जर आपण असं केलं तर मानसिक तणावावरती त्याचा पुष्कळ परिणाम होईल आणि आपल्याला मानसिक तणावापासून ही जी प्रॅक्टिस आहे ही दूर ठेवेल. नवीन जे शिकणारे आहेत त्यांनी योगाची सुरुवात करताना कोणत्या गोष्टींना लक्षात ठेवावं?
1: जे लोक नवीन सुरुवात करतात त्यांना सगळ्यात आधी हे लक्षात ठेवायचं आहे की त्यांना काय नाही करायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे ते तर ठीक आहे, काय नाही करायचं आहे म्हणजे कोणतेही रोग तुम्हाला असला किंवा तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे आणि तुम्ही कपालभाती केली तर ते तुम्हाला अजून त्रास देईल. तुम्हाला हाय ब्लड प्रेशर आहे तर तुम्हाला नाडीशोधन प्राणायाम शोभेल. तर हे बारीक बारीक गोष्टी आहे जे लोकांना माहीत नाही आहे. तर तुम्ही जागृत आहात की योग करायचं आहे, पण कसं करायचं आहे त्याच्याकरता तुम्हाला एक प्रशिक्षक हवा आहे. तर मी हे सांगेल की आजकाल तर इंदौरमध्ये तर खूप जागृती होऊन गेली आहे योगची. आपले महापुरांनी तर दर वॉर्डमध्ये एक एक योगशेट बनवून दिलं आहे आणि तिथे एक योग प्रशिक्षक निःशुल्क योग सेवा देतो. तर हे खूप खूप छान महापुरांनी केलं आहे आपल्या शहराकरता, की स्वच्छता सोबत एक स्वास्थ्यमध्ये पण इंदौर नंबर 1 वर असावं. तर तिथे तुम्ही जाऊ शकतात, कारण मी म्हणतोय की तुम्ही स्वतः करता ते ठीक आहे, तुम्ही यूट्यूबवर बघता इंस्टाग्रामवर बघता, पण जितकी तुम्ही लोकांना बघता ते एक जेनेरिक वेमध्ये तुम्हाला सांगतात. जेव्हा तुमच्याकडे कोणी प्रशिक्षक असतं तो तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं. पण सामान्यतः कधी सांगितलं मी तर सूर्यनमस्कार तुम्ही करू शकतात, प्राणायाममध्ये तुम्ही नाडीशोधन प्राणायाम, कोणताही रोग असो तुम्हाला तुम्ही नाडीशोधन प्राणायाम करू शकतात. तुम्ही कुंभकची प्रॅक्टिस, म्हणजे श्वास किती तुम्ही घेऊ शकतात, किती थांबवू शकतात आणि किती बाहेर सोडू शकतात. आणि तिसरं भ्रामरी प्राणायाम तुम्ही रोज करा, कारण त्याच्याने तणाव खूप कमी होतं. आणि मी स्वतःने म्हणतो हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे की भ्रामरी प्राणायाम केल्याने तणाव रेग्युलर बेसिसवर स्ट्रेस कमी होऊन जातं माणसाचं. तर तुम्ही हे सगळे गोष्टी आपल्या नियमित जीवनशैलीमध्ये करू शकता.
2: खूपच छान सांगितलं. म्हणजे प्रशिक्षक जर नसेल तर तुम्हाला तर माहीतच नाही आहे की कोणचा प्राणायाम आपल्यासाठी बरोबर आहे, तर चुकीचं केल्यामुळे तुमच्या शरीरावरती पण चुकीचे परिणाम होतील. खरं खूप छान सांगितलं. आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यामागील उद्देश काय आहे?
1: आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आपण साजरा करतो. योग आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृती भारताचा आधार आहे आणि ते आधारला जगभरात आपण दाखवू शकतो की कसं योग तुमच्या स्वास्थ्य करता पण आणि

0: आयुष्यामध्ये एक तुम्हाला उद्देश देऊ शकतो की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं. म्हणून हे आंतरराष्ट्रीय योग दिवस आपण साजरा करतो. आणि स्वास्थ्य एक त्याचा दुसरा पैलू आपण म्हणू शकतो की स्वास्थ्य शारीरिक मानसिक त्रास सगळ्यांनाच आहे आजकाल. आपण भारतामध्ये बघा किंवा बाहेर पण अमेरिकामध्ये बघा कॅनडामध्ये बघा सगळे लोकांना स्ट्रेस आहेस म्हणजे ताणतणाव आहेस. आणि जितके रोग आहे थायरॉइड ब्लड प्रेशर डायबिटीज हे कॉमनली होऊन गेले. आपण बघतो की 25 वर्षात 30 वर्षात 35 वर्षात लोकांना हार्ट अटॅक येतात कारण आपण जे जेवतो त्याचं स्तर इतकं खाली येऊन गेलं आहे. आपली शारीरिक क्षमताचं आपली श्वास घेण्याची क्षमताचं स्तर इतकं खाली येऊन गेलंय की त्याच्यामुळे या सगळ्या रोग आपल्याला खूप लवकर लागून जातात. आता याच्याकरता आपण काय करू शकतो तर रोग तुम्हाला झाला आणि तुम्ही डॉक्टरकडे गेला आणि मग डॉक्टरने तुम्हाला औषध दिलं तर ती एक वेगळी गोष्ट होऊन गेली की रोग होऊन गेला आता तुम्ही काही करू नाही शकत. तुम्हाला रोग नाही व्हावा त्याच्याकरता तुम्ही काय करता तर त्याच्याकरता योगापेक्षा अजून काही छान गोष्ट होऊच नाही शकत. कारण प्राणायाममुळे तुमचं मन ताणतणाव ते पण कमी होतं. योगा आसनामुळे तुम्हाला शारीरिक क्षमता येते. आणि पुष्कळशा गोष्टी योगामध्ये असे पण आहे जे तुमची आत्मतले जे घाणवस्तू राहून जाती त्याला पण आपण साफ करतो ज्याला षटकर्म म्हणतो. जसं जलनीती होऊन गेला तर जलनीतीमुळे सायनसची प्रॉब्लेम दूर होऊन जाते लोकांची. डोळे इम्प्रूव्ह होऊन जातात. वमन करतात लोक किंवा कुंजल क्रिया त्याला म्हणतात तर त्याच्याने पित्त लोकांचं कमी होऊन जातं. याचं असं मी म्हणू शकतो की याच्याहून जास्त बेटर हेल्थ मॅनेजमेंट काहीच नाही योगापेक्षा. म्हणून योगा तुम्ही नियमितप्रमाणे कधी करा.
1: भारताने जगाला दिलेल्या योग परंपरेबद्दल आपण काय सांगाल? योगाचा स्वीकार जगभरात कसा वाढत आहे?
0: सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की जेव्हा बाहेरचे लोकांनी भारतमध्ये येऊन योगाचे कोर्सेस केले आणि योग शिकलं त्याला अनुभवलं तर त्यांना माहीत पडलं की योगाहून मोठी कोणती गोष्ट असू नाही शकत. आणि ते परत आपल्या देशामध्ये गेले आणि दुसऱ्या लोकांना त्यांनी प्रेरित केलं की योग इतकं जास्त ताकदवर आहे की तुमच्या आयुष्यात खूप बदल घडवू शकतो. आणि जसं आपण मराठीमध्ये म्हणतो की स्वभावाला औषध नाही पण योग तुमचा स्वभाव पण बदलू शकतो. तर हे स्वभाव बदलणं ही खूप मोठी गोष्ट होऊन जाती. म्हणजे कोणती माणसाला आतमधून तुम्ही बदलून दिलंय हे योग तुमच्या सोबत करू शकतो याची जाणीव जेव्हा आली तेव्हा लोक बाहेर गेले आणि बाहेरच्या लोकांनी अजून जिज्ञासा त्याच्यामध्ये घेतली आणि अजून ते अभ्यास करू लागले. मग आपले भारताचे काही लोक झाले जसं आयंगर झाले ते USला गेले त्यांनी योग शिकवलं. पथावी जॉईस झाले त्यांनी अष्टांग योग काढलं. ते स्टाईल्स ऑफ योगा काढून दिली. म्हणजे वेस्टर्न लोकांना जे नाही माहीत होतं त्यांना कसं पटवून द्यायचं की योग कसं असतं त्यांच्याच रीतीने ते काम आयंगरनी केलं ते काम पथावी जॉईसनी केलं.
1: योगाच्या बद्दल लोकांमध्ये असलेले काही गैरसमज कोणते आहेत?
0: सगळ्यात मोठं गैरसमज हे आहे की योगा खूपच बोरिंग आहे. दुसरं गैरसमज हे आहे की हे रिटायरमेंट नंतर करायची गोष्ट आहे. तुम्ही आपले वयाचे पहिले टप्प्यामध्ये योग करता ते म्हणजे तुम्ही खूप आउटडेटेड आहे असे लोक म्हणतात. पण असं काहीच नसतं. म्हणजे मी माझ्या मित्रांसोबत पण बसलो आणि त्यांना सांगितलं की मी योग करतो ते पहिले असतात. कारण ते एक स्वभाव असं बनून गेलंय. आपण आपले मनात हे शिरवून घेतलंय की योग जे आहे ते रिटायरमेंट नंतरची गोष्ट किंवा वयस्क माणूस करतो बाकी लोक नाही करत. जर का आपण त्याला बघितलं की तो कसं करू शकतो काय स्टाईल्स आहे जास्त जागरूकता आणली तुम्ही योग प्रशिक्षकाकडे गेले त्यांना विचारलं की मला हे करायचं आहे त्याच्यामधलं कोणतं योग आहे मला वेट लॉस करायचं आहे तर कोणचं योग आहे मला वर्कआउट करायचं आहे तर कोणचं योग आहे तर योग प्रशिक्षक तुम्हाला सांगेल. आणि मी तुम्हाला या गोष्टीची खात्री देऊ शकतो की कोणी एक तास पण योग केलं किंवा 40 मिनटं पण योग केलं तर तो स्वतःहून पुढच्या दिवशी स्वतःच करेल. कारण जे अनुभव येतं त्याला योग करून त्याच्याहून जास्त सुख किंवा प्रसन्नता आणि एक शरीरमध्ये थोडीशी लाईटनेस ती भेटत नाही कुठे अजून. मनामध्ये जितके विचार चालले होते ते विचार थोडे कमी होऊन गेले.
1: अगदी खरी गोष्ट आहे. मला पण या काही गोष्टी माहिती नव्हत्या, आज तुमच्यामुळे मला माहिती झाल्या. मला पण छान वाटलं. म्हणजे योग हे अनुभवण्याची गोष्ट आहे आणि एकदा अनुभवलं

0: त्याची गोडी उत्पन्न होणार
1: हो
0: आणि मग
1: नक्की
0: तो मनुष्य नक्की योग करणार.
1: नक्की
0: फक्त त्याच्यासाठी मला वाटतं एक सातत्य हवं,
1: हो
0: ते स्वतःच्या मनावरतीच असलं पाहिजे. एक दिवस केलं आणि दुसऱ्या दिवशी नाही तसं करून होणार नाही,
1: तसं होणार नाही.
0: शेवटचा प्रश्न विचारते मी आपल्याला, आमच्या श्रोत्यांसाठी आपला प्रेरणादायी संदेश काय असेल?
1: सगळ्यात प्रेरणादायी हेच असू शकतं की जेव्हापर्यंत आपण स्वतः करत नाही तेव्हापर्यंत कोणतंही कार्य घडत नाही. तर तुम्ही आजपासून आंतरराष्ट्रीय योग दिवसच्या निमित्ताने हे प्रण घ्या की आजपासून तुम्ही रोज कमीत कमी 15 ते 20 मिनिटं आपला करता दिवसात काढा आणि त्याच्यामध्ये योग करा. नियमितप्रमाणे करा, जे तुम्हाला आवडे, जे आवडीची गोष्ट आहे ते करा. आसन आवडतात आसन करा, प्राणायाम आवडतं प्राणायाम करा, आजकाल ध्यान मेडिटेशन आवडतं ते करा, म्युझिक लावून करा, विदाऊट म्युझिक करा, कसंही करा, पण दिवसात 10 ते 15 मिनिटं स्वतःला द्या, स्वतःसोबत बसा आणि योग तर कोणतंही फॉर्मॅट करा, तर तुम्हाला आपल्या आयुष्यात बदल.
0: वा, खूप छान सांगितलं तुम्ही आम्हाला. आकाशवाणी इंदूरच्या वतीने मी आपली आभारी आहे की आपण आपला एवढा मौल्यवान वेळ आम्हाला दिला.
1: तुमचं खूप खूप आभार, आकाशवाणीचे पण खूप खूप आभार की त्यांनी मला योग दिवस निमित्त बोलवलं, पण ऐकलं त्याच्याकरता खूप खूप आभार.
0: श्रोते मंडळी, डॉक्टरची औषधं शारीरिक उपचार करतात, पण योग शरीरासोबत मन आणि मस्तिष्क यांचा पण उपचार करतो, म्हणजे एक योग 3 उपचार. बरं मंडळी, मग चला आत्ताच्या या व्यस्त दिनचर्येमध्ये योगचा समावेश करू, स्वस्थ शरीर मन व मस्तिष्क बनवू आणि स्वस्थ राष्ट्राच्या निर्माणामध्ये आपला खारीचा वाटा देऊ. ऐकूया हे गीत.

श्रोते मंडळी, आपण ऐकले एक नंबर चित्रपटातील जावेद अली व रवींद्र खोमणे यांनी गायलेले, कुणाल करण यांनी शब्दात रचलेले व संगीतबद्ध केलेले हे गीत. ह्या गीतांनी एक वेगळीच उत्स्फूर्तता अंगात चढली, जोश चढला आहे. श्रोते हो, आता निसर्गही नव्या उत्साहाने सजू लागला आहे. पावसाळ्याची चाहूल लागली आहे. काळे ढग, रिमझिम सरी, मातीचा दरवळणारा सुगंध आणि हिरवाईची नवी पालवी, सृष्टी जणू नवचैतन्याने बहरून येत आहे. जसा पाऊस धरतीला ताजेपणा देतो, तसाच योग आपल्या जीवनाला ऊर्जा, प्रसन्नता आणि संतुलन प्रदान करतो. श्रोते मंडळी, पावसाळा म्हटला की आपल्या छोट्या बच्चा पार्टीला तर अजूनच उत्साह चढतो आणि मज्जा येते. कारण जास्त पाऊस असला तर शाळेला सुट्टी मारता येते, पण घरी राहिले तर त्यांना पावसात भिजायचं असतं, नाचायचं असतं आणि कागदांची नाव करून पाण्यात सोडायची असते. काय छोटे मंडळी, भिजायचं ना तुम्हाला पावसात? आपण पावसाळ्याबद्दल बोलत आहोत तर हे बालगीत सगळ्यांना ऐकायला नक्कीच आवडेल.

0: क्षमा खळे आणि कोरस यांच्या आवाजातले हे गीत नकळत आपल्याला पण बालवयात घेऊन जातं, नाही का? या पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या, संतुलित आहार घ्या आणि आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा समावेश अवश्य करा. याच शुभेच्छांसह मी रेवती संत आपण सर्वांचा निरोप घेते. पुन्हा भेटूया नव्या विषयांसह, नव्या उत्साहासह. नमस्कार.
1: अभी आप सुन रहे थे मराठी कार्यक्रम आकाशवाणी का. ये इंदौर केंद्र है. शास्त्रीय संगीत में लीजिए सुनिए राम मराठे का गायन. राग है आशा भैरव.